no kin tarik okke humba lo na lo hoko kalo men kin ak men lenji men lenji dak nango lirik ata kendog pum ink mo kom ne igurla alok relief lega bator kadam hakaram ro de lep pinan bagal chila nepal sor kadam lalak ka social media post ko lo external affairs minister dr s j shankar mento नेपाल मोग इजाग इनो हे तो नाम रेस्क्यू ओक रिलीफ ऑपरेशन नम म तुम हम तुम ला का तुम दगला दरकार नाम है कर रागतम ओक टेक्निकल आम आगतम रोतम गलत मुका अमला मेजितो ओक ही मिदमा बबारोत रोत पूम नानलो हम गोगोला कान डेंसम अभियान इमरजेंसी रिलीफ है कर राम सिन गलत जित को अमला मेन पाजितो होकले पाहोगो एक्सटर्नल अफेयर्स मिनिस्टर मेंटो kenoga lom namba boom in roko kuba exo pin goba muga indian nyedumam ne las paku ok social media post ko lo external appearance ministry ka spokesperson nirbirandi jashwal memento ham go tan goba indian nyedumam mapaku maba learn mam ne ija mapatu ku amla menjito ok report hisap lo ka ija goba ni ngena muga barot ni mapaku mab learn ma ija goba duisom ne abian goba iba duam lasin menjitu prime minister narendra modi mumano mega man ki baat program avalo mehamba maj pe me ken dagla menjito nasha mukti yuva for viksit bharat campaign hi ge ja desh ka daru moklo pula agaram alub gar la duam la menjito okam ham sin menjito drug free youth ok drug free india ba इतकुबमला दालले नाम कॅम्पेन हिगे अमुंब फॉर्मॅलिटी लगाम युंब इमाब मेगो निय आलगला ओक ओगोग सहसन निजरिया मे आबियारुब आलगला येमिंग लामला बमाज बमुकेन दगला मेलेन चितो